श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. तसेच आज सोमवार आहे, जुलै महिन्याची 27 तारीख. रसिक हो या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. तर चला आनंदी मनाने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया एका गौर गणेश भक्ती गाण्याने.

श्रुती रसिकह सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरील आवाजातल्या या गोर गणेश भक्ती गाण्यानंतर स्वरतरंग कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत पाऊस चित्रपटातून घेतलेले हे गाणं. ही गुलाबी हवा वेडलावी जीवा हा यश्वासात हा ऐकू ये मारवा.

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व समूहाच्या आवाजातल्या या गाण्यानंतर सादर करीत आहोत मितवा चित्रपटातून घेतलेले हे गाणं सावर रे मना, जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदुरकर व सहगायकांच्या आवाजात. रसिक हो, यावेळी जेवणाची वेळ आहे, तुम्ही जेवण घेत असलात तर

मितवा चित्रपटातले हे गीत आपण ऐकत होता. रसिक श्रोत्यानो जानवी, प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर व साथी कलाकारांच्या आवाजात तेव्हा मितवा या चित्रपट गाण्यानंतर सादर करीत आहोत. या क्षणी आशिकी तू चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण प्रेम गीत नेहा राजपाल व विशाल कोठारी या दोघांच्या सुमधुर आवाजात.

अहो दाजीबा, हे वागन बरनव पिंजरा चित्रपटातून घेतलेले हे गाणं आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो उषा मंगेशकर व समूहाच्या आवाजात. चालू करीत आहोत आपला

याठस्केदार लावणीच्या अस्वाथ्यमी अवश्य घेतलात यातील मात्र संशय नाही. एमबीसीच्या घड्याला ते दुपारचे पावणे एक वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम.

रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात स्वरतरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं, आता वाजले की बारा. ही लोकप्रिय लावणी घेतलेली आहे नतरंग या चित्रपटातून, आणि ह्याच लोकप्रिय लावणी सवे सादर करण्यात आलेला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. याच कार्यक्रमात उद्या

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक मंडळी हो, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत अजय गोगावली आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. जाऊया थेट दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या समुद्रावाजात जाऊया रोमान्स या दुनियेत आस्वाद घेऊया जीव भुलाला.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी देवकी पंडित यांचे सुमधुर आवाजात ऐकूया धुंद धुंद प्रीतीचा आस्वाद घेऊया.

रसिक मनु रोमांसच्या दुनियेत या कार्यक्रमाची सांगत आम्ही करणार आहोत स्वप्नील बांदोडकर आणि केतकी मादेगावकर यांच्या सुमधुर आवाजात मला वेड लागले आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.